0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काय एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपल्याला शिकायला मिळाला तर त्याचं किती छान, ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही. कारण कला आपल्याला किती भरभरून देते, गायन असू दे, कथक असू दे किंवा नृत्य असू दे, तबला असू दे किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मला भरतकामाचा उल्लेख केला, कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढे वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही आणि मेस्मरायझिंग आणि असं थक्क आश्चर्य की म्हणजे अशी संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आणि हे संपूच नाही. म्हणजे आपल्या थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण थोडं पण केलं होतं, पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो आणि म्हणजे तर मगाशी मी म्हटलं असं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात देवांचं नृत्य सादर होत ते. आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की मयूर वैद्य टेम्पल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत असते
1: खरंच. तू आत्ता जे म्हणालीस ना हे बघ कसं आहे ना, पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना, त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला ना सतत प्रयोग करायला आवडतात, त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का, मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो, मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर. मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय, आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतोय. याच्यात गुरु शिष्य परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे, पण मुंबईत हे आता शक्य नाही आहे. प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणारे आहेत, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणारे आहेत आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारांश विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झालेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये शिकलेल्याच टीचर्स आहेत. जसं आता मेन टीचर आमच्याकडे हर्षाली म्हात्रे भूमी नागदा आहे, तसं युक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला, आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवत आहेत की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग, माझे आणि असं तुम्ही बोलत मला, मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही, फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतं, हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता म्हणजे अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे, चौथं वर्ष स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी, मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय, मुलांना सुद्धा नाही, करशील का, कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसं हिनी स्वरमधुरा म्हणून तिच्या गाण्याची अकॅडमी आहे, त्याच्या छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते, त्यामुळे तोही मी एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे, ते या सगळ्याच्या स्वप्नांची वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन्स करायचे आहेत, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करत त्याच्यातनं एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिव्ह भेटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो, असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खरं तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना अशा ताई जोगळेकरांना ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचे आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर, मग त्याच्या चेन्नई बँगलोर मुंबईत दोन केले, अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्यानं, तर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होता. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला, कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्याच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली, तीच अष्टनायिकामध्ये पण सुंदर जाऊ शकते आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो आठ, तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसमानाचा फरक आहे, कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया, खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे ते खंडी झाले. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून, आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे, तर ही सगळेच नाचतात, मग माझं वैशिष्ट्य करायला. म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहेत, मृदंगाचार्य म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारा देवींबरोबर पखावज वाजवायचं असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या आठही नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी या आठ नायिका दिल्या आणि या आठ नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिलेस ते एक्झॅक्टली, तर ते लोकांना म्हणजे मला त्याची धाकधूक होती. नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय, पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं, आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या आठ नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार? कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझं कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे, जसं तज्ज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला, एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्टनायिका तयार झाल्या. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या 8 नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो, मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार, दशावतार पण मी असं क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव, मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच 10 अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरलं. आणि 45 मिनिटचा जवळ 1 आवरचा ते प्रोडक्शन झालं. 10 अवतार त्याच्यात 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत, तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने 10 अवताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं, तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याची तयारी सध्या चालू आहे, तर 10 अवतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहितीये एवढा तामझाम आहे ना, सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही. जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे. असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
0: आणि कथक म्हटलं की कृष्णा राधा किंवा दुर्गा हे कॉमन असतात, त्यामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार मिया की मल्हार, तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
1: हो अगदी मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
1: म्हणजे हिला किती पण अभ्यास केला आहे मी छान.
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता ह्याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता. पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे, की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथ्थक मधलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते, मला ही गोष्ट माहित नाही, मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्याच शो मध्ये त्याने मला 2 मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं, कथ्थक आणि कंटेम्पररी असं मिक्स, पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता, त्याच्याबरोबर मी केलं होतं. आणि हे 2 ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे. आणि ह्याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातं.
1: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं. तेव्हा काझी डिरेक्टर, आज ते आपल्यात नाही आहेत, खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं मुझे ना कुछ बडा और ना कुछ अलग करना है. अच्छा. और मेरा कॉन्सेप्ट है, त्यांचा कॉन्सेप्ट होता. म्हटलं क्या कॉन्सेप्ट है, पूरा हम मेघ मल्हार करेंगे, सीजन्स भी बदलेंगे, पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे. अच्छा. सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून, मी खूप चांगला लिसनर आहे, मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे, तो ऐसा कुछ करो की वो दिखाई दे लाइव म्युझिशियन्स के साथ. अरे अरे लाईव्ह, बरं लाईव्ह म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट. मी म्हटलं अगर लाईव्ह करणार तो वो रंग भी दिखण्याचे म्युझिक मे बी. तेव्हा तबला, पखावत, सितार, हार्मोनियम, ठीक आहे, मी सरोद घेतलं, मी संतूर घेतलं, मी ढोलक घेतला, साईड रिदम घेतला, सिंथसायझर घेतला, अशी टीम अखंड 2 बाजूला म्युझिशियन्स. आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो. राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच, पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन. आणि ऋतू बदलतात, होळी येते, होळी सुद्धा फक्त होळी हे हा शब्द आणि सगळं म्युझिक,
2: सगळा अभिनय होता त्याच्यावरती. त्यामुळे ते इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप.
1: त्याच्यात हिला राधा करण्याचं कारण म्हणजे ही दिसायला खूपच छान, म्हणजे छान दिसत होती. तर मी म्हटलं हीच राधा, पण म्हणून मी कृष्ण नाही झालो, कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं, कारण तो ऍक्ट होता, मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं, पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर नेऊन सोडला. असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण, शास्त्रीय आवडणारी लोक आहेत, त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे. मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे ते पण ह्याला जोडले गेले आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथकवर लँड होतो. असं ते मेघ मल्हारचं कंपोजिशन आहे आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय करतो.
0: भरतनाट्यम आहे, कुचीपुडी आहे, ओडिसी आहे, पण कथकच तुम्हाला का अभिनय तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं?
1: खरं सांगू असं काही नाहीये, म्हणजे त्याबाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो. मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं. मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर, त्या मिळाल्या
0: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला
1: कदाचित, कारण मला सगळे फॉर्म आवडतात, मला प्रचंड आवडतात. एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलो मला भरतनाट्यम शिकवा, पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही, पण त्या पुढे सरकलं नाही, पण माझी अजूनही इच्छा आहे. किंवा मी सुजाता महापात्र आहेत त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं, त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं, मला सगळ्या स्टाईल आवडतात आणि एस्पेशली भरतनाट्यम. आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेचा आहेत, यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला, म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढे जन्म मला नक्कीच मिळवतील ना. तेवढे प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन.
0: परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या संवाद आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुर वैद्य यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा.
3: कितना खूबसूरत है.
4: वाकई

0: विशाल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी शो पार्ट टू समर स्पेशल मध्ये. आज आपण सेलिब्रिटी मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं आहे. तुमचं दोघांचे परत एकदा स्वागत.
1: थँक्यू.
0: अर्थातच म्हणजे मी जसं म्हटलं अष्टनायिका पाहिल्यावर एवढा तो मोठा कॅनव्हास आहे आणि आश्चर्यचकित धक्कादायक आणि बऱ्याच भावना म्हणजे नवरसच त्यात प्रेक्षकांचे नवरस त्यामध्ये होतात. कधी प्रेक्षक रडतात, कधी आश्चर्यचकित होतात, भावविभोर होतात, तर असे सगळे भावना आहेत. पण म्हणजे त्यातलं म्युझिक पार्टही चांगला आहे. तुमचं नृत्य तर काय बोलायलाच नको त्याबद्दल. असे सगळे आणि कॉस्ट्युम्स ज्वेलरी हे सिंक्रोन आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे, एवढा स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे. त्याविषयी जाणून घ्यायचं, कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम, ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते. तुम्ही थोडस सादर करून दाखवलं तर.
1: किती तो सुंदर प्रश्न विचारते ग. मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्समध्ये जायचा आणि हिनी पण तो प्रयत्न केला की त्या शेड्समध्ये राहण्याचा, आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो. ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, ह्या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत. की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडस दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे. असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युम मध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय. मला साधारण 1.5 मिनिटं लागतो कॉस्ट्युम चेंज करायला. मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो, त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे, आणि तेवढाच प्रोग्राम झाला काढण्याची. मग कॅज्युअल्स मला आवडतात, ते जे काही ते रंग म्हणतात. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं, जसं मगाशी तूच विषय काढला मेघमल्हार, तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून बसून विचार केला काय करू काय करू, तर माझी मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला. मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. म्हटलं चल माझं वाचन एवढं नाही आहे की मी लिहू शकेन. तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स, मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकली होती. त्याच मी सादरीकरण करीन. नाही गवडं नाही, हे काम चलाव म्हण आहे माझा की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
2: अगदीच अगदीच. मी हे परफॉर्म झाला करून झाल्यावर मला संगीत तो जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे, मी नक्की शेअर करीन.
1: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागते एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए, आए तो आए कारे आए, तन मन सुख है नाच नचा, बिजली भी वह शोर मचाए, ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके, चमक चमक चमके, चमक चमक चमके, चमक चमक चम गगन आकाश, गगन भूमि मानो एक प्रेमी, प्रेम मिलन की आस लगावे, देख यह दृश्य खिल जावे, मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून. मन मयूर रोमांचित भय, वृक्ष सभी शाखा सुलझाए, मानो गगन से आलिंगन पावे, पक्षी सभी बन बन झूमे है, नील मोर छुपके आए, तक छुम तक छुम तक तक तक छुम, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता, थुड़ंग ता थुड़ झिझकिट ता, थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिनक धड़ान तड़ान धा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट था, दौड़ दौड़ ही रन भी आए, छल छलांग वह खूब लगाए, स्थिर अधीर सब गगन को देख, बूंद गिरन की आशा चल गए, झूम झुलावत जोर जो झक झोर जो सन सुलझ उलझ कर वायु राजा आवे, अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार राय धा अशी ती कविता मी केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता. त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो. त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराजी एक कोशिश की आहे. तर त्यांना खूप आवडली कविता आणि बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो.
0: समर स्पेशल मध्ये पाऊस पडला.
1: मधुरा जास्त छान सुरांना सांगू शकते आत्ताचे नटराज स्तुतीबद्दल.
2: हा असंच झालं की आमद आमचा यावेळेस होता तो 25 वर्ष कम्प्लीट आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 ला काहीतरी स्पेशल असायला हवं तर आपण नटराज स्तुती करूया. आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते. आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं आणि हा बसला होता बाहेर म्हटलं काहीतरी बनतंय तेव्हा हा कळलं. हा मी बाहेर आले म्हणाल बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित. म्हणून म्हटलं अरे छान आहे रे काय आहे तर ती बनली नटराज स्तुती. आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या याच्यामध्ये. तर त्याच्या दोन ओळी मला ऐकायचं
1: आहे.
2: सिद्धेश जाधव म्हणून आहे
1: खूप चांगला मित्र छान आर्टिस्ट आहे आणि इतकं सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे. तुम्ही त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना खूप छान वाटत. त्यांनी नटराज स्तुती गायली अप्रतिम गायली
2: गोड मुलगा.

0: असं ते
1: असं
2: ओके. आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेला आहे, ते रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझे एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी बसून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिने हे गायलंय आणि उन्मेषाने त्याच्या तबल्याची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे, तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला, ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे, म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
3: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी, म्हणजे
2: माझ्या गुरुंची स्कोप आहे. सत्तर मावशींना गाताना ऐकलंय, सत्तर महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
2: ते सगळं कानावर इतकं सुंदर पडलं. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे, आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही आहे, हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाही आणि कोणालाच म्हणाल्या नाहीये, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्या. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा धरा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तू झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं, याच्यामुळे मला असं वाटतं आपण छान काम करू शकतो. आणि संगीत हे होतं. आणि मी खरं सांगू करताना मी हम बोलेसो कायदा नाहीये, मी हिला प्रत्येक वेळेला विचारतो ही ट्यून अशी अशी आहे, चतुरंगची ट्यून अशी अशी आहे, जाते का हा हे असतं. मग ती म्हणते हो हो. मग आता ती तन्वी आल्यानंतर तन्वीला मी घरी बोलवून, तन्वी बघा आवडलं नाही तर स्पष्ट सांगा, नाही कारण मी लोकांना फसवू नाही शकत किंवा माझं छान आहे हा ऐका हे नाही करू शकत. तुम्हाला सांग की इथे नाही बसत आहे, कुठे कुठे हे जात आहे की हे आपल्याला इथे आवर्त घेतलं पाहिजे हे सांग. मग तिने पण अगदी प्रामाणिक, आणि तिच्यावर विश्वास आहे मला, एक विशेष विश्वास आहे, तर ती अगदी प्रामाणिक सांगते आणि ती स्पष्टपणे की दादा हे नको माहित आहे, मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
3: पादकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमातच. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचं आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचं आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि परदेशात कसं वाटतं? कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होतात आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्मन्स
2: बाबतीत. म्हणे तुम्हाला कसा लोकांनी कसं तुम्हाला अप्रिशिएट केलं? मी खरं सांगू का, तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनाच केली आहे, मी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझं काय आवडलं पाहिजे डान्स, आता मी किती चक्र्या मारू याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे, तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची किंवा मला माझं चमत्कार नाही दाखवायचे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं, कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्याला की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून, तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्यावर लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात, प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही आहे, मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते, पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय, केलेले आहेत, पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं ना प्रेमाने मला घेऊन जायचं, म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा, लोकांचं प्रेम सुद्धा, हे मला असं घेऊन पुढे सरकायचं आहे. आणि तेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या माझ्या जवळच्या लोकांना, तर माझ्यासारखा लकी मीच.
3: खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं म्हणजे आईचं जास्ती कौतुक आहे, आपण आईचे जास्ती आभार मानूया, कारण मयूर हे नाव किती समर्पक,
1: अगदी महाराजजी बोलले पण होते.
3: सगळ्यांना आनंदच होईल, मोराला पाहिला सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
2: मयूर म्हणणं मला आठवण, महाराजजी माझ्या गाडीत बसलेले मागे, मी चालवत होतो गाडी, त्यांनी मला सहज विचारलं, मयूर तुम्हारा नाम किसने रखा? तर मी म्हटलं महाराजजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा. पहले रखा या बाद में रखा? म्हटलं नाही पहले ही रखा. तर ते पण खूप चेष्टा करायचे, तर मला म्हणायचे तू तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी. आणि नंतर एक टाइम टाला, तूने वो उसको पाला ये सबसे बड़ा हो गया, नहीं तो क्या हो जाता, मयूर नाम रखे कुछ और करते तो. आणि एकदा सचिन जी, सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेज वर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असे, पण त्या बिचाराला अभिमान नसे, एवढे मरतुकडे पाय त्याचे, पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे म्हटलं. मी म्हटलं मला वाटतं डेस्टिनी आहे, माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल, कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही, तर ते कुठेतरी तिच्या रक्तातनं माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक यू
3: तेजस्वी. टेम्पल ट्रस्टला मयूर वैद्य टेम्पल,
2: आर्ट टेम्पल,
3: 25 वर्ष झाली आहे. आम्हाला तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवा आहे, तसं आम्हालाही 25 वर्ष मिळू दे
2: पाहण्यासाठी. थँक यू
3: प्रार्थना करेन की खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता.
2: थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.
3: तर प्रेक्षको सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर कळवा आणि मला तेजस्वीना निरोप

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर

मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्यकलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज, व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतांसाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020 चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड-19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास

त्यांना सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळे आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालबयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालबयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही अशी ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदिशंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली. पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबादेवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजीपैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील 1 शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे. त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या बेटावर जात असत. त्याची लांबी 9 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारका प्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात ऐतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संतकुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संताच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहेत. देवाचा सेज तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे, भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. या खेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंख नारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंख नारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंख नारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या
हिरण्य, सरस्वती आणि कपिला या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्र किनारी आहेत. मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जंजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेडेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेडकोटेच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरम खानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरम खानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरम खान मेडेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरम खानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरून सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरम खानच्या जागी बुरान खानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरान खानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अबिसिनिया मधले असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुराण खणाची तरपोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत 1 हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुराण खाण इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.
संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत, त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी ह्या ज्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो, त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकूट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रू

ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/4 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी बक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे असले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होल खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेले आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणापासून सुमारे 1/4 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 300

50 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आर्मरी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आल्या. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजीत गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. चिवला बीच या ठिकाणी वाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा गिरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरेनियर याने 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विही खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्ध नौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्ध नौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्ध नौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाज, बलबत, मछवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला.
सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेली असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन ह्या आपल्या किल्ल्याची भेट

पुढचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येते खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलुंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंगेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिले शंकर पाश्चामत्यासी वधुनी सिंधु उदरी बांगा तोरे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या 5-6 विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुटा बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहेत. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशन पासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस एसटी बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. या होड्या 6:30 ते 12:30 व 4:00 ते 7:00 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येतात. समुद्र किनाऱ्यावर सुरुची बणी आणि पळबाग झाडांच्या बागा सुद्धा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते. किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला. ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा किती सुंदरपणे उभे आहेत. त्यामुळे हा अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळं आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, ठेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत, व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक मधला पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असंही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला, आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायक मध्ये दुसरे मंदिर म्हणजे ठेऊर. अष्टविनायकपैकी ठेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण ठेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. ठेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन ठेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.
श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वामिभुक व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्या तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. थेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख असून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुराविदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखीन गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमचं सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक मधल्या पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे सहावे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरा संदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरपासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या तीन जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत, त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत. त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील आठ गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरदविनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळीबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाले आहे. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिर, अष्टविनायकाची 8 मंदिर आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष द्यावे.

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती. महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊ, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरची कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आरजे कोमल सोबत अर्थात मुंबई लोकल विथ आरजे कोमल. सेगमेंटच्या सुरुवातीलाच आपण काही हेल्दी टिप्स पाहणार आहोत, पण त्या अगोदर आजचा दिनविशेष. तर आज आहे 25 जून आणि 25 जून रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या यावरती आज आपण नजर टाकणार आहोत. तर आज वर्ल्ड विटिलिगो डे आहे आणि त्याचबरोबर आज इंटरनॅशनल डे ऑफ द सीफेअर सुद्धा आहे. सो येस, आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या. 1918 कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानावरील वतनदारी प्रथा रद्द करण्याचा कायदा केला. 1934 महात्मा गांधी यांचा पुणे महापालिकेने सन्मान केला, त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला. 1940 दुसरे महायुद्धात फ्रान्सने औपचारिक जर्मनीला शरणागती पत्करली. 1947 अँड फ्रँकची डायरी प्रकाशित झाली. 1975 पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली. 1975 मोंझाम्बिकला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. 1983 भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला. 1933 किम कॅपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2000 मादाम तुसाच्या जगप्रसिद्ध मेनाच्या प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 2004 रशिया आणि भारतासोबत सामरिक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी 1864 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेसंट यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1869 झाला. भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हॉइस रॉय यांचा जन्म आजच्याच दिवशी 1900 झाला. त्यांचं नाव लुई माउंट बॅटन. इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1903 झाला. नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ जेहान्स डी जेन्सन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1907 झाला. भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म आजच्याच दिवशी 1915 झाला. संगीतकार मदन मोहन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1924 झाला. दस्मार्कचे निर्माते पेओ यांचा जन्म आजच्याच दिवशी 1928 झाला. अलेक्सेई अलेक्सिएविच अब्रिकोसोफ नोबेल पारितोषिक विजेते रसायन भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म आजच्याच दिवशी 1928 झाला. भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म आजच्याच दिवशी 1931 झाला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी अजूनही बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. रशियन बुद्धिबळपटू व्लादिमीर क्रमनिक यांचा जन्म आजच्याच दिवशी 1975 झाला. आफताब शिवदासानी जे हिंदी चित्रपट अभिनेता आहेत त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1978 झाला. मराठी चित्रपट अभिनेत्री सई तामणकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1986 झाला. तर आजच्याच दिवशी डेन्मार्कचा राजा नील्स इसवीसनपूर्ण 134 त्यांचं निधन झालं. बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचं निधन आजच्याच दिवशी 1922 झालं. स्कॉटिश

जीवशास्त्रज्ञ जॉन बॉयडॉर यांचं निधन आजच्याच दिवशी 1971 मध्ये झालं. नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ एनिस्टॉर्म थॉमसन सिंटिन वॉल्टन यांचं निधन आजच्याच दिवशी 1995 मध्ये झालं. फ्रेंच संशोधक जॅक इव्हेस कुस्तू यांचं निधन आजच्याच दिवशी 1997 मध्ये झालं. मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रविवाला सोमन चितळे यांचं निधन आजच्याच दिवशी 2000 मध्ये झालं. अमेरिकन गायक मायकल जॅक्सन यांचं निधन आजच्याच दिवशी 2009 मध्ये झालं. तर श्रोते हो, या होत्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी. यानंतर आपण एक छोटासा बहारदार गाणं ऐकणार आहोत. आणि अर्थात हे गाणं खूप सुंदर आहे. हे गाणं खूप सायलेंट बट इमोशनल आणि त्यामध्ये बऱ्याच अर्थ जो आहे त्या गाण्यामध्ये दडलेला आहे. तर ऋतिक रोशन मृणाल ठाकूर या चित्रपटामध्ये दिसलेले आहेत. सुपर 30 या चित्रपटामधलं जिओग्राफिया हे गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. तर आजच्या हेल्दी टिप्समध्ये डाएटसाठी महागडा ब्राऊन राईस खायचा की पांढरा भात चांगला की ब्राऊन राईस, अर्थात वजन कसं कमी होतं, या सगळ्या गोष्टी आज आपण आहेत त्या पाहणार आहोत. तर येस, फिट व्हायचं आहे मग आजच पासून पांढरा भात बंद करा आणि ब्राऊन राईस सुरू करा. हा सल्ला आजकाल प्रत्येक गलीबोळातील फिटनेस गुरु देताना दिसतो. यामुळे बिचारा पांढऱ्या भाताचा जणू आरोग्याचा विलनच बनवून टाकलाय. वजन कमी करायचं असेल तर महागडा ब्राऊन राईस खाणंच हा एकमेव पर्याय आहे असा एकच मोठा भ्रम सध्या सोशल मीडियावर पसरला गेलाय. पण कधी विचार केलाय का की नेमका कोणता तांदूळ आरोग्यासाठी चांगला आहे? आपल्या रोजच्या ताटात वरण भात किंवा आमटी भात हा आलाच. जेवणात भात नसेल तर अनेकांना जेवणच अपूर्ण वाटतं, अर्थात मला सुद्धा. पण मागच्या काही वर्षात फिटनेसकडे अनेकांचा कल वाढला आहे. पण नेमका कोणता भात आरोग्यासाठी चांगला आहे हे अनेकांना माहीत नाही. वजन कमी करणाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, पांढरा तांदूळ खावा की ब्राऊन राईस. अनेक जण वजन वाढवण्याच्या भीतीने वाढण्याच्या भीतीने भात खाणं सोडतात. पण खरंच त्याची गरज आहे का? आपल्या आरोग्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी कोणता तांदूळ चांगला आहे ते पाहूयात. ब्राऊन राईसला होल ग्रेन म्हणजेच संपूर्ण धान्य म्हटलं जातं. यावर जास्त प्रक्रिया न केल्यामुळे यातील कोंडा आणि जंतू जे आहेत ते सुरक्षित राहतात. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. तर पांढरा राईस यातील फायबर आणि बहुतांश जीवनसत्व जे आहेत ती निघून जातात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तांदळांची निवड खूप महत्वाची असते. पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, म्हणजेच हा भात खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती वेगाने वाढते. ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे यातील फायबरमुळे साखर जी आहे ती हळूहळू रक्तात मिसळते, ज्यामुळे रक्तातील साखरेवर जे आहे ते नियंत्रण ठेवणं सोपं जातं. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ब्राऊन राईस हा एक उत्तम पर्याय. यातील उच्च फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सतत भूक लागत नाही, ज्यामुळे कॅलरीजचं प्रमाण नियंत्रित राहतं. तसंच फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. पांढरा तांदूळ आरोग्यासाठी अजिबात चांगला नाहीये असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. पांढरा भात सुद्धा पचायला अत्यंत हलका असतो. जेव्हा आपलं पोट खराब असतं किंवा वर्कआउट नंतर झटपट ऊर्जेची गरज असते तेव्हा पांढरा तांदूळ खाणं अधिक फायदेशीर ठरतं. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल, मधुमेह नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर ब्राऊन राईस हा हेल्दी पर्याय. पण ब्राऊन राईस हेल्दी म्हणून जर तुम्ही व्हाईट राईसकडे म्हणजे आपल्या रेग्युलर राईसकडे जर तुम्ही अगदीच दुर्लक्ष करत असाल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे अगदीच जर तुम्ही त्या पांढऱ्या भाताकडे जर खूपच दुर्लक्ष केलेलं असेल तर असं करू नका. ज्या ज्या वेळेला फास्ट एनर्जीची गरज आहे त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली व्हाईट राईस खाऊ शकता. आणि मधुमेह असणाऱ्या लोकांनी तर डेफिनेटली ब्राऊन राईस खायला काही हरकत नाही आहे. या नोटवरती मी आजी कोमल एक छोटासा इथे गाण्यांचा ब्रेक घेणार आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि आता आपण पाहणार आहोत एक सुंदर रोमॅन्टिक गाणं, अर्थात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय ही जोडी ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळालेली आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं मोहब्बत चित्रपटामधलं आखे खुली है हे गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हे नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा एक छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. चला तर मग आता पुढे वळूयात आणि आजच्या आपल्या हेल्दी टिप्समध्ये हेल्दी पण आपल्या सगळ्या विशेष फिमेलसाठी काही टिप्स मी आरजे कोमल इथे तुम्हाला सांगणार आहे. तर पावसाळ्यातही तुम्हाला सुपर स्मार्ट दिसायचं आहे, सुपर स्मार्ट दिसायचं आहे, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला असे आउटफिट्स हवे जे सतत पाण्यात येता जाता भिजणार नाहीत, किंवा एका हातात छत्री एका हातात ड्रेस पकडले असे आउटफिट्स जर नको असतील, आणि असे कपडे जे आउटफिट सुकायलाही लवकर व्यवस्थित लवकर वेळेच्या आधी सुकतील आणि स्टाईलिश दिसतील, तर अशा आउटफिट विषयी आज आपण बोलणार आहोत. पावसाळा सुरू झाला की फॅशनची आवड असणाऱ्या महिलांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे कपड्यांची निवड. पावसाळ्यांच्या दिवसात दमट आणि चिपचिप वातावरणामुळे जीन्स किंवा जड सिल्कचे कपडे घालणे अतिशय त्रासदायक ठरतं. अशा वेळी हवेशीर आणि कम्फर्टेबल राहण्यासाठी कॉटन हाच एक पर्याय असतो. पावसाळ्यात योग्य रंगाचे आणि डिझाईनचे कॉटन वनपीस निवडले तर ना भिजण्याची भीती राहते ना ते खराब होण्याची कटकट राहते. तर येस, हे आउटफिट तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. सध्या बाजारात खास मान्सूनसाठी डिझाईन केलेले लाईट वेट डार्क रंगाचे कॉटन वनपीस आहेत. पावसाळ्यात आपल्याला हे कमालीचा आणि स्टायलिश लुक देतात. तर हे 5 ट्रेंडी वनपीस तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. पावसाळ्यात गुडघ्यापर्यंत लांबी असलेले शॉर्ट फ्लोरल कॉटन वनपीस सर्वात बेस्ट ठरतात. यावर डार्क रंगाचे फ्लोरल प्रिंट्स आणि खूप सुंदर जे आहे ते उठून दिसतात, ज्यामध्ये शक्यतो लाईट ब्ल्यूज डार्क ब्ल्यू असे कलर अवेलेबल आहेत. आपल्याला ऑफिस किंवा कॅज्युअल मीटिंगसाठी जायचं असेल तर कॉटनचा शर्ट स्टाईल वनपीस जो आहे हा चांगला पर्याय. हा लुक अत्यंत फॉर्मल आणि कॉर्पोरेट वाटतो. यासोबत आपल्या कमरेला एक छानसा बेल्ट लावून तुम्ही त्याचा लुक जो आहे तो पूर्ण करू शकता. त्यानंतरचा पुढचा आउटफिट आहे, पावसाळ्यात चुकूनही पांढरे किंवा फिकट रंगाचे कॉटन कपडे घालू नका. भिजल्यावर ते जे अधिक पारदर्शक दिसतात. नेव्ही ब्लू डार्क ग्रीन मरून किंवा वाईन रंगाचे कॉटन वनपीस निवडा. हे रंग भिजले तरी ट्रान्सपरंट दिसत नाहीत. आपल्याला लॉंग ड्रेस आवडत असतील तर घोट्याच्या वर असणारा मॅक्सी कॉटन वनपीस निवडा. पावसाळ्यातील दमट हवेमुळे हाताला घाम येतो, अशावेळी स्लीवलेस किंवा अगदी लहान भायांचे कॉटन वनपीस जे आहेत ते छान दिसतात. त्याचबरोबर पारंपरिक आणि आधुनिक लुकचे फ्युजन आवडत असेल तर इरकल किंवा ब्लॉक प्रिंट असलेले कॉटनचे वनपीस तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. हे दिसायला अत्यंत क्लासिक वाटतात आणि फॅब्रिक जे आहे ते खूप लाईट वेट असतं, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे जे आहेत वनपीस अगदी तुम्ही ऑफिसपासून ते बाहेर मिटिंगपासून आणि इतर रेग्युलरही तुम्हाला या 4 महिन्यांमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली हे असे कॉटनचे वनपीस इरकल अजरक अशामध्ये असणारे सुद्धा कॉटनचे वनपीस जे आहेत ते तुम्हाला ट्रेंडी लुक देतील. तर डेफिनेटली हे आउटफिट ट्राय करायला विसरू नका.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता सेगमेंटमध्ये पुढे वळूयात. आज अश्विनी कोपडे यांची एक सुंदर कविता आपण इथे मी तुम्हाला ऐकवणार आहे. कवितेचं शीर्षक आहे बकुळीचं फूल. आणि कविता अशी आहे, बकुळीची फुले मनात कित्येक आठवणी उभ्या करतात. बकुळीची फुले मनात कित्येक आठवणी उभ्या करतात. लहानपणीचे ते क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. असंच बकुळीचं एक झाड होतं माझ्या आजीच्या दारी. असंच बकुळीचं एक झाड होतं माझ्या आजीच्या दारी. सुगंध त्याचा दरवळतो आजही मनी. सुंदर नाजूक मोत्यासारखी फुलं वेचण्याची मज्जाच होती न्यारी. सुंदर नाजूक मोत्यासारखी फुलं वेचण्याची मज्जाच होती न्यारी. फुलात फुल गुंफलेला गजरा दिसायचा भारी. आणि गजरा माळून अंगणात आम्ही नाचायचो साऱ्या जणी. खरंच या बकुळीच्या फुलांसारखं आयुष्य होतं खूप सोपं तेव्हा. या बकुळीच्या फुलांसारखं आयुष्य होतं खूप सोपं तेव्हा. छोट्या छोट्या गोष्टी मनात पण सुख म्हणायचं तेव्हा. आता मात्र जगण्यासाठी रोज लढावं लागतं. आणि तेच बकुळीचं फूल माझ्यावर हसतं. अर्थात लहानपण बालपण मैत्रिणी सख्या यांच्यासोबत घालवलेले ते क्षण आठवणी हे सगळं कुठेतरी आत्ता जबाबदारी अंगावरती आल्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडत चालल्यात नाही का. हेच खूप छान पद्धतीने अश्विनी यांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. याच नोटवरती आरजे कोमल एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेणार आहे. तुमच्यासर काही असे आर्टिकल्स असतील, कविता असतील, आणि जर ते तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. याच नोटवरती आरजे कोमल एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आणि शाहरुख खान, महिमा चौधरी आणि येस परदेश चित्रपटामधलं ह्या जोडीवरचं एक सुंदरचं गाणं जरा तस्वीर सेतू निकल के सामने तुमच्या सगळ्यांसाठी ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि आता सेगमेंटमध्ये आजची बोधकथा. कथेचं नाव आहे तृप्तता. प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच एक संन्याशी बुवा आपल्या हातात एक छोटंसं भिक्षापात्र घेऊन राजवाड्यापाशी द्वाराशी आले. राजाला हे पाहून आश्चर्य वाटलं. संन्याशाने राजाला विचारलं व तो म्हणाला, हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका. राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्चर्यही वाटलं. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आत्ताच्या आत्ता सोन्याच्या मोहरांनी भरून टाकावं व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदाच ताट भरून सोन्याच्या मोहऱ्या आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या, पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटं भरून सोन्याच्या मोहऱ्या आणत होते, पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेनासा झाला. हे निश्चित काय होतंय? आपण टाकलेल्या मोहऱ्या जात आहेत कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते? शेवटी सोन्याच्या मोहऱ्या संपल्या, राजाचा खजिना रिता झाला, तरीही भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लकच होती. मग राजाला समजून चुकले की हा काहीतरी दैवी प्रकार आहे, ज्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला, हे साधू महाराज, मला क्षमा करावी. मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे, पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे. संन्याशी उत्तरला, राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतीक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपल्या हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ती मिळवली, धनप्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले, तरी हृदयातून कुठेतरी असे वाटतेच वाटत राहते की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो, पण मनुष्य तो मिळवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. तर अर्थात ही सुंदर बोधकथा आहे आणि आजच्या कथेचं तात्पर्य, तृप्तता ही खरी मानवाची गरज आहे, पण ती मिळत नाही हे एक दुःखही आहे. तर मला असं वाटतंय ही कथा आपल्याला बरंच काही सांगून जाते. याच नोटवरती मी आरजी कोमल आता इथेच तुमची रजा घेणार आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर तुमच्या जर काही फरमायशी असतील, जर काही तुमचे आर्टिकल्स असतील, कविता असतील, आणि जर तुम्हाला ते आमच्यापर्यंत पाठवायचे असतील तर त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90 FM फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब असे सगळे आपल्या सोशल साईट्सवरती आचार्य 90 FM जे आहे ते अवेलेबल आहे. फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि जे रिसेंट अपडेट्स आहेत, आता कोणते इंटरव्ह्यूज आणूया जाणार आहेत, कोणत्या मुलाखती ऐकायला येणार आहेत, या सगळ्यांविषयीचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला सोशल मीडियावरती या सगळ्या सोशल साईट्सना फॉलो केल्यानंतर लगेचच मिळतील. बरं, याच नोटवरती मी आरजे कोमल रजा घेते. तुम्ही पुढे ऐकणार आहात आरजे तेजस्विनी यांना रंगीला या कार्यक्रमात. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM वर. आज अर्थातच आपण सकाळच्या सत्रात रंगीला रेमध्ये जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. आज 25 जून अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा वाढदिवस आहे. तिचा जन्म 25 जून 1974 झाला होता. 1991 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटातून कामं करत 1990 दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवलं. करिश्माला लोलो म्हणून घरी हाक मारली जाते. त्यातील लोलो हे नाव करिश्माची आई बबितानं तिला दिलं होतं. करिश्मा कपूरने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काही महिने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये तिने शिक्षण घेतलं. करिश्माने वयाच्या 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश घेतला. प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. हा चित्रपट 1991 प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. राजा हिंदुस्थानी हा करिश्माच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला. दिग्दर्शक डेव्हिड धवनच्या राजा बाबू, अंदाज कुली नंबर 1, जुडवा हिरो नंबर 1, बीवी नंबर 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई यासारख्या सिनेमांमध्ये करिश्मा कपूरने भूमिका साकारल्या आहेत. करिश्मा 2012 प्रदर्शित झालेल्या डेंजरस इश्क या चित्रपटात शेवटी झळकली होती. त्यानंतर फार कमी वेळात ती मोठ्या पडद्यावर आली. करिश्मा कपूरचा आता कलाविश्वात म्हणावा तसा वावर राहिलेला नाही. बॉलिवूडच्या लोलोने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली आहे. ऑल्ट बालाजीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी सिरीज अमेरिकन टीव्ही सिरीज प्रिटी लिटल लायर्सवर आधारित असून करिश्माने यात मुख्य भूमिका केली आहे. मेंटल हुड असं या सिरीजचं नाव असून यामध्ये संघर्ष करणाऱ्या 5 मातांची कथा उलगडली गेली आहे. करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. करिश्मा कपूरने आजही तिचे लाखो चाहते आहेत. करिश्मा हिने 2003 उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं, पण हे नातेही 13 वर्षांनी संपलं आणि 2016 त्यांनी घटस्फोट घेतला. संजय कपूरपासून करिश्माला 2 मुलं आहेत, मुलगा कियान कपूर आणि मुलगी समायरा कपूर. करिश्मा कपूर हिचे पूर्व पती संजय कपूर यांचं लंडन इथं निधन झालंय. तर करिश्मा कपूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं. I didn't.

तर श्रोते हो, आज 25 जून आज मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा वाढदिवस आहे. तिचा जन्म 25 जून 1986 सांगली इथे झाला. सई ताम्हणकर ही मराठी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाईल, फॅशन तिच्या भोवती वेगळे वलय निर्माण करतं. मराठी चित्रपटसृष्टीला नवं असणारं हेच हे ग्लॅमरचं वलय तिच्यामुळे प्राप्त झालंय. सईच्या चित्रपटांनी गेल्या 3-4 वर्षात व्यावसायिक मराठी चित्रपटांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई ताम्हणकर हवी असं असतं, कारण सई म्हणजे बॉक्स ऑफिसवरचं यश हे गणित गेल्या काही वर्षात जमून गेलं आहे. सई आमिर खानच्या चित्रपटात गजनीमध्ये जिया खानच्या मैत्रिणीचा रोल साकारला होता. करिअरच्या सुरुवातीला सईला मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. सई ताम्हणकरने लव सोनिया, मिमी आणि इंडियन लॉकडाऊन यासारख्या चित्रपटात काम केले. OTT प्लॅटफॉर्मवरही ती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. वी द सिक्रेट ऑफ स्लीडर्स, डब्बा कार्टेल, बिंदिया के बाहुबली आणि मटका किंग या वेबसिरीजमध्ये सईने काम केले. मराठमोळ्या सई ताम्हणकरने जेव्हा बिकिनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा सर्वजण अवाक झाले. 2013 प्रदर्शित झालेल्या नो एंट्री पुढे धोका आहे चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती. मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या गोजीरवाणे घरात मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. अनुबंध, अग्निशिखा, तुझं माझं जमेना, साथीरे या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. सनई चौघडे या चित्रपटानं सईचं आयुष्य बदललं. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिलं. दुनियादारी, सौ, शशी देवधर, बालक पालक, टाइम प्लीज, तू ही रे, वजनदार, YZ, क्लासमेट यासारख्या अनेक चित्रपटातून सई ताम्हणकरने तिच्या अभिनयात ठसा उमटवला. रिपोर्ट्सनुसार मराठी सिनेमातील हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये सईचा समावेश होतो. एका चित्रपटासाठी सई ताम्हणकर 25 लाख रुपये मानधन घेते. आज सई ताम्हणकरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया छानसं गाणं.

तर श्रोते हो, आज चित्रपट मालिका आणि नाटकातून नानाविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री किशोरी अंबिये यांचाही वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 25 जून 1970 झाला होता. मराठी चित्रपट मालिका आणि रंगभूमीवर गेल्या 3 दशकांपासून वावरणारा चेहरा म्हणजे किशोरी अंबिये. किशोरी अंबिये यांनी अनेक विनोदी नाटकात भूमिका तसंच छोट्या छोट्या पण आपला ठसा उमटवणाऱ्या भूमिका मराठी चित्रपटांमधून केल्या आहेत. महेश कोठारे यांच्या झपाटलेल्या या चित्रपटापासून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. झपाटेला, खतरनाक, चष्मे बहादर, डमडम, डिगा डिगा, आबा जिंदाबाद, साली न केला घोटाळा, चालू नवरा, भोळी बायको, बाबा लगीन, लाडी गोडी, पकडा पकडी, वन रूम किचन, पुणे वाया बिहार, लाऊ का लात हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. किशोरी अंबिये यांनी 150 हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे त्यांनी फू बाई फू हा कार्यक्रमही गाजवला. तुझं माझं जमेना, देवयानी, माझ्या नवऱ्याची बायको, सहकुटुंब, सहपरिवार, मंगळसूत्र, पडोसन या मालिकांमध्येही त्या झळकल्या. भोळे डॅम्बिस, लगे रहो, राजाबाई, चुप गुपचुप, उसना नवरा, महासागर, घरोघरी मातेच्या चुली ही काही त्यांची उल्लेखनीय नाटकं होत. किशोर अंबिये सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह असतात. तर आता आपण छानसं गाणं ऐकूया आणि जाणून घेऊया आज कोणाचे स्मृती दिन आहेत त्यांच्याविषयी. आरजे तेजस्विनी सोबत फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

तर श्रोते हो, आज 25 जून आज ज्येष्ठ तबलावादक सुभाष चंद्रकांत कामत यांचाही वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 25 जून 1961 झाला होता. सुभाष कामत यांनी आपले वडील चंद्रकांत कामत यांच्याकडून तबल्याचं शिक्षण घेतलं. चंद्रकांत कामत हे ज्येष्ठ तबलावादक होते. 1956 पासून ते 1991 अशी तब्बल 35 वर्ष त्यांनी आकाशवाणी तबलावादक म्हणून काम केलं. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचं काम त्यांनी केलंच, पण त्याचप्रमाणे कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी 1954 पासून साथसंगत करण्यास सुरुवात केली आणि प्रदीर्घ कायती सुरू होती. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी ज्येष्ठ तबलावादक सामता प्रसाद यांनी त्यांचं कौतुक केलं होतं. पुढे त्यांनी तबलावादक सामता प्रसाद यांच्याकडे तबल्याचं प्रशिक्षण घेतलं. सुभाष कामत हे आकाशवाणीचे कलाकार आहेत. सुभाष कामत यांनी आपल्या वडिलांच्या प्रमाणे अनेक संगीत महोत्सवांमध्ये तबल्याची साथसंगत केली आहे. सुभाष कामत यांनी अमेरिका, कॅनडा, जपान, UAE इथे अनेक कलाकारांना साथ केली. सुभाष कामत हे एकल तबला वादनही उत्तम रीतीने सादर करतात. सुभाष कामत यांना गांधर्व महाविद्यालयाकडून संगीत पुरस्कार मिळाला आहे. अशा तबलावादक सुभाष कामत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आज कोणाचे स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी. आज प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीताचार्य दवी काणिक पुहांचे ज्येष्ठ शिष्य पंडित शरद जांभेकर यांचा स्मृतिदिन आहे. पंडित शरद जांभेकर आकाशवाणीतील एक खूप मानाचे कलाकार. पंडित शरद जांभेकर यांचं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालं आणि शास्त्रीय संगीतात त्यांनी सुरुवातीला नारायणराव व्यास यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीचं शिक्षण घेतलं. तसंच त्यावेळेस थोडा तबला देखील ते शिकले होते. शरद जांभेकर यांना लईचा ओढा असल्यानं आग्रा गायकी शिकण्याची फार आस होती. त्या काही गुरु संगीताचार्य पंडित द वी काणेबुवा हे मुंबईत तेव्हा एक प्रतिष्ठित नाव होतं. पंडित नरेंद्र कणेकर एशी टिकेकर असा त्यांचा शिष्यवर्ग मोठा होता. संध्याकाळी पंडित नरेंद्र कणेकर यांच्या घरी शिकवण्या सुरू असायच्या. त्यांनी काणेबुवांकडे शिक्षण घेतलं. काणेबुवा मुंबईहून इचलकरंजीला जाईपर्यंत 2.5-3 वर्ष पंडित शरद जांभेकर यांच्याकडे गाणे शिकले. त्याचवेळी पंडित शरद जांभेकर यांना मुंबई आकाशवाणीत नोकरी लागली. त्याने मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते, त्यामुळे शिक्षणात खंड पडला. पुढे बदलीच्या निमित्तानं सांगलीला जाण्याचा योग आला. अनेक वर्षांच्या खंडानंतर पंडित शरद जांभेकर यांचं शिक्षण काणेबुवांकडे परत सुरू झालं. आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच राग शिकवत, त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीनं गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पंडित शरद जांभेकर यांना मिळालं होतं. पंडित शरद जांभेकर तिथे शिकत असताना तिथे मंजू कुलकर्णी देखील शिकत होत्या. शरद जांभेकर यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये कामं केली होती. त्यांचं संगीत सौभद्र नाटकातील राधाधरम मधुमिलिंद हे नाट्यगीत विशेष गाजलं. शास्त्रीय सुगम नाट्य या प्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. शरद जांभेकरांनी लता मंगेशकरांसोबत अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती. खडा आवाजाची देणगी असल्यानं हिंदी आणि मराठी संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं. पंडित शरद जांभेकर यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका गाजल्या आहेत. नाट्य धनराशी नावाचा प्रसिद्ध अल्बमही शरद जांभेकर यांनी त्यात 8 नाट्यगीतं गायली होती. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. शरद जांभेकर यांचं 25 जून 2020 रोजी निधन झालं. आपल्या समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया पद्म पुरस्कारांनी गौरवला गेलेल्या महाराष्ट्राबद्दल. विविध क्षेत्रातील कर्तृत्व अनांचा सन्मान करण्यात आला आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2026 प्रदान सोहळ्यात महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला, वैद्यकशास्त्र, व्यापार, उद्योग आणि क्रीडा या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना यंदा पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. महाराष्ट्रातून ज्येष्ठ गायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रातील असामान्य कार्य, समर्पण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करणारे प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान मानले जातात. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करताना देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते 2026 सतीश शाह कला मरणोत्तर, भिकल्या लाडक्या ढिंडा कला, डॉक्टर अमिंडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र, डॉक्टर अशोक खाडे व्यापार आणि उद्योग, माधवन रंगनाथन कला, रोहित शर्मा क्रीडा. पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रातील असामान्य कार्य, समर्पण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करणारे प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मानले जातात.

मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशू आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळा आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपती समोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्ह पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात. सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोडवर समुद्रकिनारलगत वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलार्ड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्त्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजले जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीवकाम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्त्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.
नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतील इथे महत्त्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वह्या आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी

देवीचा आशीर्वाद घेतला जातो. इथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात. ते विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात, देवीची ओटी भरतात, हळद कुंकू वाहतात, देवीला साडी अर्पण करतात आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरी सुख आहे असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेतील शिस्त पाळावी. परिसर स्वच्छ ठेवावा. देवदर्शन शांतपणे घ्यावे. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी. त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्त्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी 7 बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगांच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. त्याने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभा मंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान्ह आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या
या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जोडे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती. आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. जमिनी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते? तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

चकाचक हिरलो पान चबाए आ

छोरी मिली छोरी तो मिली छोरी तो हुआ निहाल छोरा गंगा बिना।

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. कसे आहात सगळे? मजेतच असणार आणि मजेतच राहा. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये विविध आपले प्रेक्षणीय स्थळं आहेत त्याची माहिती घेत होतो मुंबईतील. आज आपण मुंबईतील स्वामीनारायण मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. मुंबईतील अतिशय सुंदर, ऐतिहासिक आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या अशा श्री स्वामीनारायण मंदिराविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म, शिस्त आणि सेवाभाव यांचे प्रतीक मानले जाते. मुंबईतील भुलेश्वर परिसरात वसलेले हे मंदिर हजारो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. दररोज येथे भक्त दर्शनासाठी येतात आणि भगवान स्वामीनारायणांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात. स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायणांनी केलेली आहे. त्यांचे मूळ नाव सहजानंद स्वामी असे होते. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1781 रोजी उत्तर प्रदेशातील चापिया येथे झाला. बालपणी त्यांचे नाव घनश्याम असे होते. लहानपणापासूनच त्यांना धर्म, योग, वेद आणि अध्यात्म याची आवड होती. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि भारतभर पायी भ्रमण केले. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक संतांची भेट घेतली आणि समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अन्याय दूर करण्याचा संकल्प केला. भगवान स्वामीनारायणांनी समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी लोकांना शिकवले सत्य बोलावे, व्यसनांपासून दूर राहावे, स्त्रियांचा आदर करावा, गरीब आणि गरजूंना मदत करावी, देवभक्तीबरोबर समाजसेवाही करावी, शिस्तबद्ध आणि सदाचारी जीवन जगावे. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो लोकांचे जीवन बदलले. मुंबईतील स्वामीनारायण मंदिराचा इतिहास. मुंबईमध्ये भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिर हे शहरातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना 19व्या शतकात करण्यात आली. व्यापारासाठी मुंबईत आलेल्या गुजराती समाजाने या मंदिराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हापासून ते मंदिर मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य असा भाग बनला आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात स्थित आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, व्यापारी पेठा आणि अरुंद रस्ते असूनही मंदिरात प्रवेश करताच मनाला शांतता लाभते. येथे रेल्वे, बस आणि टॅक्सीने सहज पोचता येते. मंदिराची वास्तुकला. स्वामीनारायण मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे. सुबक कोरीव काम, रंगीत सजावट, सुंदर घुमट, कलात्मक खांब, प्रशस्त सभामंडप, शांत गाभारा. मंदिरातील प्रत्येक भागात भारतीय स्थापत्यकलेचे अप्रतिम असे दर्शन घडते. मंदिरातील प्रमुख देवता, मंदिरात विविध देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. मुख्यतः भगवान स्वामीनारायण, श्री राधाकृष्ण, श्री नारायण, हरिकृष्ण महाराज या मूर्तींना दररोज सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवले जाते. दैनंदिन पूजा आणि आरती. मंदिरात दररोज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूजा केली जाते. दिवसभरातील प्रमुख आरत्या म्हणजे मंगल आरती, शृंगार दर्शन, राजभोग आरती, संध्याकाळची आरती आणि शयन दर्शन. भक्त मोठ्या भक्तिभावाने या आरत्यांमध्ये सहभागी होतात. स्वामीनारायण संप्रदायात भजन आणि कीर्तनाला विशेष महत्त्व आहे. भक्त एकत्र येऊन भगवानाचे नामस्मरण करतात, भक्तिगीते गातात, आध्यात्मिक प्रवचने ऐकतात, धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. यामुळे भक्तांच्या मनात भक्तिभाव दृढ होतो. शिक्षापत्रीचे महत्त्व. भगवान स्वामीनारायणांनी दिलेला शिक्षापत्री हा ग्रंथ संप्रदायाचा महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जीवन जगण्याचे नियम सांगितलेले आहेत. त्यामध्ये सत्य, अहिंसा,
स्वच्छता, संयम, कर्तव्यनिष्ठा, पालकांचा आदर आणि समाजसेवा याचे महत्त्व सांगितले जाते. प्रमुख उत्सव म्हणजे जन्मोत्सव. भगवान स्वामीनारायणांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विशेष पूजा, पालखी सोहळा, भजन, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. जन्माष्टमी. जन्माष्टमी हा उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचे सुंदर देखावे सादर केले जातात. रामनवमी. रामनवमी हा दिवसही इथे विशेष साजरा केला जातो, कारण भगवान स्वामीनारायणांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाल्याचे मानले जाते. दिवाळी आणि अन्नकूट. दिवाळी आणि अन्नकूट उत्सव अत्यंत लोकप्रिय आहेत. अन्नकूटमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. भक्त मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात. स्वामीनारायण संप्रदाय समाजसेवेसाठीही ओळखले जाते. येथील विविध उपक्रम असे आहेत: शिक्षण सेवा, आरोग्य शिबिरे, आपत्ती मदत, अन्नदान, युवक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या संप्रदायामध्ये युवकांना विशेष महत्त्व दिले जाते. त्याच्यामध्ये चांगले संस्कार, नेतृत्व गुण, राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी, आध्यात्मिक मूल्ये विकसित करण्यासाठी विविध कार्यक्रमे घेतले जातात. इथे महिलांचे योगदान. महिला मंडळांतर्फे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमे आयोजित केले जातात. महिलांना अध्यात्माबरोबर समाजकार्यात सहभागी होण्याची संधी मिळते. मंदिरातील वातावरण. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, भजनांचा मधुर स्वर, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा भक्तिभाव मन प्रसन्न करून टाकते. मुंबईच्या गजबजाटात हे मंदिर शांततेचा अनुभव देते. स्वामीनारायणांचा जीवन संदेश. भगवान स्वामीनारायणांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, देवावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिक राहा, दुसऱ्यांचा आदर करा, व्यसनांपासून दूर राहा, समाजाची सेवा करा, सदाचारी जीवन जगा. मुंबईतील स्वामीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, संस्कार, सेवा आणि अध्यात्म याचे सुंदर केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, त्याची वास्तुकला, भगवान स्वामीनारायणांची शिकवण आणि समाजासाठी केलेले कार्य प्रत्येकाला प्रेरणा देते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिराला नक्की भेट द्या. तेथील शांत वातावरण आणि काही क्षण घालवा देते. जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिकवणीचा विचार करा. जय स्वामीनारायण. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करूया.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आता आपण मुंबईतील इस्कॉन मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध भव्य आणि जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या इस्कॉन टेम्पल म्हणजेच जुहू येथील इस्कॉन मंदिराविषयी सविस्तर

करण्यासाठी कार्य करते. या संस्थेची स्थापना ए सी भक्ती वेदनाथ स्वामी प्रभू उपाधे यांनी 1966 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे केली. त्यांना भक्त प्रेमाने श्रील प्रभुपाद असे संबोधतात. श्रील प्रभुपाद यांचे जीवन. श्रील प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव अभयचरण देव होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान श्रीकृष्णाविषयी विशेष भक्ती होती. वयाच्या 17व्या वर्षी ते अमेरिकेला गेले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार सुरू केला. त्यांनी जगभर प्रवास करून हजारो लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. आज इस्कॉनची मंदिरे जगातील शेकडो देशांमध्ये आहेत. मुंबईतील इस्कॉन मंदिराचा इतिहास. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिराला श्री राधा रासबिहारी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची स्थापना श्रील प्रभुपाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जुहू येथील जागा मिळवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. न्यायालयीन प्रक्रिया, आर्थिक अडचणी आणि इतर अडथळे पार करून अखेर हे भव्य मंदिर उभारण्यात आले. आज हे मंदिर इस्कॉनच्या सर्वात महत्वाच्या केंद्रांपैकी एक मानले जाते. हे मंदिर मुंबईच्या जुहू परिसरात स्थित आहे. जुहू समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथे देशी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. मंदिरात रेल्वे, बस, टॅक्सी आणि खाजगी वाहने सहज पोहोचता येते. मंदिराची वास्तुकला. मंदिराची वास्तुरचना अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. पांढऱ्या संगमरवरी बांधकामाचा वापर, सुबक कोरीव काम, भव्य सभा मंडप, प्रशस्त प्रार्थनागृह, सुंदर बागा आणि स्वच्छ परिसर. मंदिरात प्रवेश करताच भक्तिभाव जागृत होतो. मंदिरातील प्रमुख देवता. मंदिरात विशेष देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. श्री राधा रासबिहारी, भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचे हे मुख्य विग्रह आहेत. श्री श्री सीता राम लक्ष्मण हनुमान, भगवान रामांचे दिव्य स्वरूप येथे पाहायला मिळते. श्री श्री गौर निताई, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्या मूर्तीही येथे प्रतिष्ठित आहे. हरे कृष्ण महामंत्राचे महत्व. इस्कॉनमध्ये सर्वाधिक महत्व दिले जाते ते हरे कृष्ण या महामंत्राला. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम हरे हरे. या मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आणि ईश्वराशी नाती दृढ होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. भक्त जपमाळेवर या मंत्राचा जप करतात. दैनंदिन पूजा आणि आरती. मंदिरात दररोज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूजा केली जाते. मुख्य आरत्या मंगळ आरती, तुलसी आरती, गुरुपूजा, राजभोग आरती, संध्याकाळची गौर आरती, शयन आरती. प्रत्येक आरतीमध्ये भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. इस्कॉनमध्ये भगवद्गीता या ग्रंथाला विशेष स्थान आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला जीवनाचा संदेश आजही मार्गदर्शक मानला जातो. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपले कर्तव्य हे प्रामाणिकपणे करा, कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. मनावर नियंत्रण ठेवा. भक्ती आणि श्रद्धेने जीवन जगा. जन्माष्टमीचा उत्सव. जन्माष्टमी हा इस्कॉन मंदिरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. विशेष अभिषेक होतो. कीर्तन आणि भजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हजारो भक्त दर्शनासाठी येतात. रथयात्रा उत्सव. इस्कॉनतर्फे दरवर्षी भव्य रथयात्रा काढली जाते. भक्त नाचत गात आणि हरे कृष्ण नामाचा जप करत सहभागी होतात. हा उत्सव प्रेम, एकता आणि भक्तीचा संदेश देतो. प्रसादाचे महत्व. इस्कॉनमध्ये प्रसादाला अत्यंत महत्व आहे. भक्तांना शुद्ध सात्विक भोजन दिले जाते. खिचडी, पुरी भाजी, गोड पदार्थ, विविध सात्विक पदार्थ.

प्रसाद म्हणून दिले जाते. अन्न हे ईश्वराचा आशीर्वाद आहे असे मानले जाते. समाजसेवा. इस्कॉन संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवते. अन्नदान कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन, आध्यात्मिक शिक्षण, युवकांसाठी मार्गदर्शन, धार्मिक ग्रंथाचे वितरण, आपत्तीग्रस्तांना मदत, या कार्यांमुळे संस्था जगभरात आदराने पाहिली जाते. युवकांसाठी कार्यक्रम. तरुण पिढीमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, आध्यात्मिक शिबिरे, गीता अभ्यास वर्ग आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. परदेशी भक्तांचे आकर्षण. इस्कॉन मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध देशातील भक्त येतात. अमेरिका, रशिया, युरोप, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशातील भक्त कृष्ण भक्ती स्वीकारून येथे सेवा करतात. हे मंदिर वसुधैव कुटुंबकम या भारतीय विचाराची प्रचिती देते. मंदिरातील वातावरण. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, मृदुंगांचा नाद, करतालाचे सूर, हरे कृष्ण नामस्मरण, भक्तांचे कीर्तन मन प्रसन्न करून टाकते. मुंबईच्या गजबजाटात हे मंदिर शांततेचा आणि आनंदाचा अनुभव देते. श्रीकृष्णांचा जीवन संदेश. भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारा, संकटांना धैर्याने सामोरे जा, प्रेम आणि करुणा जपा, आपले कर्तव्य पार पाडा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. मुंबईतील इस्कॉन मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भक्ती, ज्ञान, सेवा आणि संस्कार याचे जागतिक केंद्र आहे. श्रील प्रभुपादांचे कार्य. भगवान श्रीकृष्णांचा संदेश, हरे कृष्ण महामंत्राचे महत्व आणि इस्कॉनच्या समाजसेवेची परंपरा प्रत्येकाला प्रेरणा देते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर जुहू येथील इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. तेथील भक्तिमय वातावरण काही क्षण घालवा. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव घ्या. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम राम हरे हरे. जय श्री कृष्ण.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती. आता आपण मुंबईतील बाबूलनाथ या मंदिराविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. मुंबईतील अतिशय प्राचीन, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेला बाबूलनाथ मंदिर, त्या मंदिराविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनात शांतता, भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव देणारे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मलबार हिलच्या पायथ्याशी उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर मुंबईच्या धार्मिक इतिहासाचा एक भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बाबूलनाथ मंदिराचा इतिहास, पौराणिक कथा, वास्तुकला, धार्मिक परंपरा, महाशिवरात्री उत्सव आणि भगवान शिवांचा जीवन संदेश जाणून घेऊ. बाबूलनाथ मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात गिरगाव चौपाटीजवळ स्थित आहे. समुद्रसपाटी सपाटीपासून उंच टेकडीवर वसलेले असल्यामुळे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 100 अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी लिफ्टची सुविधा आहे. मंदिराच्या परिसरातून अरबी समुद्राचे आणि दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य मानले जाते की पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाबूलची झाडे होती. त्या बाबूल वृक्षांच्या सानिध्यात भगवान शिवाची पिंड सापडली. बाबूल आणि नाथ म्हणजे स्वामी आणि अधिपती, त्यामुळे या ठिकाणच्या शिवाला बाबूलनाथ असे नाव प्राप्त झाले. आजही हे नाव लाखो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. बाबूलनाथ मंदिराचा इतिहास सुमारे 12व्या शतकापर्यंत मागे जातो असे मानले जाते. काळाच्या ओघात बदलत्या परिस्थितीमुळे मंदिरे लुप्त झाली आहेत. मात्र 18व्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिरांचा पुन्हा शोध लागल्याची कथा सांगितली जाते. तेव्हापासून मंदिराचा विकास होत गेला आणि आज ते मुंबईतील सर्वात महत्वाच्या शिवमंदिरांपैकी एक बनले आहे. मंदिराच्या शोधाची आख्यायिका ही आख्यायिका अत्यंत रोचक आहे. पूर्वी या परिसरात गायी चरण्यासाठी आणल्या जात. त्यापैकी एक एका विशिष्ट ठिकाणी उभी राहून आपोआप दूध सोडत असे. गुराखांनी हे पाहून त्या जागेवर खोदकाम केले तेव्हा भगवान शिवाची स्वयंभू अशी पिंड सापडली. त्यानंतर त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. या चमत्कारी घटनेमुळे बाबूलनाथ मंदिराची कीर्ती दूरवर पसरली गेली. भगवान शिव हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक आहे. ते संहारक असले तरी ते सृष्टीचे पुनर्निर्मातीही आहे. अनेक नावांना त्यांना ओळखले जाते. महादेव, शंकर, भोलेनाथ, नटराज, पशुपतीनाथ, नीलकंठ, विश्वनाथ. शिव हे करुणाचे, त्यागाचे आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. बाबूलनाथ मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. शिवलिंग हे सृष्टी, ऊर्जा आणि अनंतत्वाचे प्रतीक मानले जाते. भक्त जल, दूध, मध, दही आणि बेलपत्र अर्पण करून अभिषेक करतात. बाबूलनाथ मंदिराची वास्तुरचना अत्यंत सुंदर आहे. मंदिरामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुबक दगडी कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा, सुंदर शिखर, दीपमाळ अशी रचना पाहायला मिळते. मंदिराच्या शिखरावर केलेले नक्षीकाम विशेष लक्ष वेधून घेते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, महाआरती, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर भक्तांची वर्दळ सुरू असते. सोमवारचे विशेष महत्त्व. भगवान शिवांचा दिवस म्हणून सोमवार अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी उपवास केला जातो, बेलपत्र अर्पण केले जाते, दुधाचा अभिषेक केला जातो, ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. सोमवारी मंदिरात मोठी गर्दी असते. श्रावण महिन्याचे महत्त्व. श्रावण महिन्यात बाबूलनाथ मंदिराचे महत्त्व अधिक वाढते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. भक्त शिवाला बेलपत्र, पांढरे फुले, दूध, गंगाजल, धतुरा अर्पण करतात. महाशिवरात्री उत्सव. महाशिवरात्री हा बाबूलनाथ मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. रात्रभर पूजा केली जाते, रुद्राभिषेक होतो, भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते.
मंदिर फुलांनी सजवले जाते, हजारो भक्त दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी हर हर महादेव या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. भक्तांच्या मते बाबुलनाथला मनापासून प्रार्थना केल्यास इच्छा पूर्ण होतात. लोक विविध मनोकामना व्यक्त करतात. आरोग्य लाभ, नोकरी मिळणे, व्यवसायातील प्रगती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, कौटुंबिक सुख आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची परंपरा आहे. भगवान शिवांच्या प्रत्येक अलंकारामध्ये एक संदेश दडलेला असतो. जटामधील गंगा पावित्र्याची, चंद्रकोर संयम, तिसरा डोळा ज्ञान

भगवान शिव हे निसर्गाशी एकरूप झालेले देव मानले जातात. ते कैलास पर्वतावर वास करतात आणि सर्व प्राणी मात्रावर प्रेम करतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही शिवतत्वातून मिळतो. मंदिराच्या उंच ठिकाणावरून दिसणारा अरबी समुद्र, गिरगाव चौपाटीचा परिसर आणि मुंबईचे दृश्य अत्यंत मोहक वाटते. संध्याकाळच्या वेळी इथे अनुभव आलेली शांतता मनाला वेगळाच आनंद देते. भगवान शिव आपल्याला शिकवतात की साधेपणाने जगा, अहंकार टाळा, संकटांना धैर्याने सामोरे जा, सत्याचा मार्ग स्वीकारा, सर्वांवरती प्रेम करा आणि क्षमाशील राहा. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर हे केवळ एक प्राचीन शिवमंदिर नाही तर श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे एक पवित्र केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास आणि त्यामागील आख्यायिका, भगवान शिवांची तत्वज्ञान आणि भक्तांची अढळ श्रद्धा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर बाबुलनाथ मंदिराला नक्की भेट द्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव घ्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.